0: मांदराची सगळं तू.
1: अरे अच पुट अच पंहिंजे घर अचण वञण लाइ पुछबो आहे छा?
0: ही तव्हां जो कमरो आहे ऐं मूं पंहिंजी शिष्टता निभाई आहे.
1: वे वे पुट वे,
0: मूंखे रिपोर्ट मिली आहे त रमेश खे कॉलेज जी छोकिरी जे चकर में फासी आहे ऐं हाणे हुन सां शादी करणु थो चाहे.
1: वधंदड़ उमिरि आहे ऐं इहो त सुभाविक आहे.
0: ऐं हीअ बि रिपोर्ट आहे त हू हुनखे तव्हां सां गॾिजाइण लाइ वठी आयो.
1: हा
0: पोइ तव्हां हुनखे कुझु सम्झायो?
1: मां छा सम्झायां, उन्हनि मूंखां आशीर्वाद घुरी सां मांगणी.
0: बिना ॾिठे त छोकिरी जो खानदान, स्टैंडर्ड एजुकेशन, कंडक्ट वग़ैरह असांजे लाइक़ु आहे या न?